शरण तुम्हारी अस तुम ही सजन सुहेले रखो रखन हर दयाला नानक करके गोले तर जियरे एक टेक तो लहे बडहनी आस नानक नाम ते आई